महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये माझ्या खूप बहिराजांनी आत्महत्या केली, माझ्या मायने आत्महत्या केली का? क्या करते हे लड़कियां, काम क्या करते बच्चिया, क्या करते माँ, क्या करते बहन?

आणि विदर्भामधून आपण खानदेशात येतो, बोलीभाषा बदलते, बोलीभाषा बदलते, भावना बदलत नाही. गहू दयास बाकरी दयास गावातून सुद्धा खानदेशातून जर मराठी माणूस मुंबईमध्ये आला की तो आईराणी बोली भाषा विसरतो आणि तो सहज म्हणतो की मला भाषाच येत नाही. भाषेला विसरणं म्हणजे आईला विसरण्यासारखं आहे. बोलतच ना, क्या बात आहे. लव्ह यू दादा, लव्ह यू.

0: मध्ये ताई म्हणाल्या की पूर्वीसारखे नातेसंबंध राहिले नाही.
1: बहुत बढिया.
0: बदललं सगळं, बदलत चाललंय सगळं. आपण मग फ्लॅट मध्ये आलो, फ्लॅट झालो की जुन्या गाठड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाही आहे. जुन्या गाठड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाहीये, चेहरा आहे माझा. जुन्या गाठड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाहीये, चेहरा आहे माझा. नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली, गुढ्या वाढत गेल्या. नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली, गुढ्या वाढत गेल्या. आकाशवाणीच्या वतीने, विविध भारतीच्या वतीनं हा जो सृजनतेचा कार्यक्रम आहे ना, हा खर तर काळजाचा कार्यक्रम आहे. आपण सगळे एकत्र यासाठी जमलेलो आहोत. एकत्र यासाठी येतो की नातेसंबंध पुन्हा आपल्याला सांगता येतील, सांगता आली पाहिजे. माय माती